जाने मन कोय, पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान, पंचे सोहे दर राजान पंचा का गुर एक त्यान, जे को कह करे विचार करते कह करना नाही सुमार, तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत, जे को बुझै होवै सचियार तौलै उपर केता पार, धरती होर प्रै होर तिस्ते पार तलै कमन जोर, जी

ऐप यां प्रिया छंद नमो सर्व माने समस्ते निदाने नमो देव देवे अवे की अवेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे अनंगी अनाथे नरसंगी परमाते नमो पान बाने नमो मान माने नमो चंद चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो निरत निरते नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे परमंगी परमाते समस्ती प्रभूते कलंक विनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजे सवरंग पर्व रूपे नमो जोग जोगे सवरंग पर्व सिद्धे नमो राज राजे सवरंग पर्व बिरदे नमो शस्त्र पाने नमो